गुरमुख ज्ञान ध्यान मन मान, गुरमुख महली महल पछान, गुरमुख सुरत शब्द निशान, ऐसे प्रेम भगत विचारी, गुरमुख साचा नाम मुरारी, रहाओ ऐनस निर्मल थान सुथान, तीन पवन ने केवल ज्ञान, साचे गुरते हुकुम पछान, साचा हरख नाही तिस सोग, अमृत

फिर होए ना फेरा अंत सच नवेड़ा गुरमुख मिले वड्याई साचे रंग राते सहजे माते सहजे रहे समाई सच्चा मन पाया सच

तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहंद तू विशिया।

जे प्रभ पावे ता महल बुलावे, सब दे पिर दे तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे। सप्तमी सप संतोष शरीर, सात समुंद परे निर्मल नीर।